0: देवरे करूं बबिता बाई तुमचे सुबित पावत आमच्या सकळांच्या काना मनाक पावले. आज आमच्या या दोरेबेफा कार्याक तुम्ही आईलात वरतो सुनतोस दादोस काय आणि तुमच्या काळजांत असली बोगणा सभार आमच्या लागी तुम्ही उसारली. परत बबिता बाई तुमकां हांव बरें आशेता उल्लास बरी जावन दी म्हणून आशेता. देव बरें करूं
1: तुमी. देव बरें करूं जूट तुका.
2: कोंकणी संस्कृती
3: घुमटा नादाची
4: थंय थंय थंय थंय थंय
2: बँडा वचपाची
3: ओबिया वेरसाची
5: करलं संतान गे गे वरलं या साडयेचे
2: नाटक पोकणाची आणि विस्नार संगीताची
6: सांगत तुझो आशेदा
3: हाची झळक आणि वळख सदांच हाडण्याचा
2: रेडिओ सारंगसो कोंकणी प्रसार 107.8 FM ही रंगरंगाळची.
7: ಶ್ರೋತೃಲ್ಯ ಈ ವಾರದ ತುಳುಚಾವಡಿ ನೇರ ಫೋನಿನ ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ತುಳುನಾಡದ ಬೆನ್ನಿದ ಬದುಕ ಈ ವಿಚಾರದ ಬಗ್ಗೆ ಪಾತ್ರ ಕತೆ ನಮ್ಮೊಟ್ಟು ಗುಪ್ಪಿನ ಬಿನ್ನಿರ್ ತುಳು ಜನಪದ ವಿದ್ವಾಂಸರಾಯಿನ ಡಾಕ್ಟರ್ ಗಣೇಶ್ ಅಮೀನ್ ಸಂಕಮಾರ್ ನಿಖಿಲ ಲೆಪ್ಪು ಕೊರಡಾಯಿನ ಸಂಖ್ಯೆ ಆಜಿ ಮೂಜಿ ಆಜಿ 4204 ತಪ್ಪಂದಿಕೆಯಲ್ಲಿ ಒಂದೇ ಗುರುವಾರ ಕಾಂಡೆ 10 ಗಂಟೆದ್ದು 11 ಗಂಟೆ ಮುಟ್ಟ ಕೇನಂದುಪ್ಪಲಿ ರೇಡಿಯೋ ಸಾರಂಗ 107.8 FM ಒಂದು ರಂಗ ರಂಗದ ಬದುಕು.

0: 107.8 FM. ಇದು ಬಣ್ಣ ಬಣ್ಣದ ಬದುಕು.
1: ಕೊಂಕಣಿ ಸಂಸ್ಕೃತಿ
2: ಗುಮ್ಟ ನಾದಾಚಿ
1: ಬ್ಯಾಂಡ ವಸ್ಪಚ್
2: ಓವ್ಯ ವೇರ್ಸಾಚಿ
3: ಕರ್ಲು ಸಂತಾನಗೆ ವರ್ಲು ಯಾ ಸಡಿಯೇ
1: ನಾಟಕ ಪೋಕಣಾಚಿ ಆನಿ ವಿಸ್ನಾರ್ ಸಂಗೀತಾಚಿ
4: ಸಂಗತ ಆಶೇದ
2: ಹಚಿ ಜಳಕನಿ ಒಳಕ್ ಸದಾ ಹಾಡ್ನೇತ
1: ರೇಡಿಯೋ ಸಾರಂಗಸೊ ಕೊಂಕಣಿ ಪ್ರಸಾರ 107.8 FM ಆರ್ ಹಿ ರಂಗರಂಗಾಲ್ಚಿನಿ.
5: ಕೊಂಬ್ಯ ಸೋ ಸಾದ್ ಕೊಗ್ಲೆ ಸೋ ನಾದ್ ಸಂಗೀತಾನಸ ನೋವ್ಯ ಫಂತ್ಯಾಚಾ ಸೂರ್ಯಾಗ್ ಎವ್ಕಾರ್ ಮಾಕ್ತ ಫುಲಾಂ ಫಳಂಸು ಸ್ವಾದಿ ಹಕ ಸಂಗತ್ ದೇತ ಶೀತಳ್ವಾರೆ ಹಕ ಅಪ್ಲು ವಾಂಟೋ ಮೇಳೀತ ದೇವಿ ಎಂಪಳುನು ಸಂತೋಷ ತಾಕೊಂಡ ಹಿಸ್ ಸಂಗೀತ ಚಿ ಉಡ್ಬೇಕ್ ಅಸಲೆ ಹೊಗ್ಲಿಕೆ ಫೌಜ್ ಲೆಕಾರಿ ಯಜಾವನ ಸಾ ದೊರೆಮಿಫಾ ತುಮಕ ಸರ್ವಾಂಗ್ ಮೊಗ ಸೋ ಸ್ವಾಗತ್ ಮಕ್ತಸ್ತನಾ ಐಚಾ ಅಂಕಡ್ಯಾಗ್ ನೋವ್ಯ ಸೇರ್ಯ ಸಂಗತ ಸದರ್ ಕುರುಂಗ್ ಹೌ ಅಭಿಮಾನ್ ಸಂತೋಷ್ ಅನಿ ಉಲ್ಲಾಸ್ ಪಾವತ ಪಾಳ್ನ ದಲ್ತ ತಿಜಾ ಆವಾಜಾಗ್ ತಂತ್ಲೆ ಬುರ್ಗೇ ಕೇಳ್ತಾ ಬುಲ್ತಾ ಅನಿ ಉಡ್ಕಾಣ ಗಲ್ತ ತಿಜಾ ಮಧುರ್ ತಳ್ಯಾಗ್ ವಜಂತ್ರ ಸಹಿತ ಶಬ್ದ ದತ್ತಾತ್ ತಿಜಾ ಮಧುರ್ ಸಂಗೀತಾಗ್ ತರ್ನ್ಯ ಕಳ್ ಜಾಂತ ಪಿಟಿ ಪಿಟಿ ಮೋಗ್ ಜಗೋಂಗ್ ತಿಜೋ ಮೋತಿಯಾಳೋ ತಳುಸ್ ಕಾರಣ ಜತ ಮೊಗ ಉಡಿ ಬಲಿಷ್ಠ ಕೊರುಂಗ್ ಸಕ್ತ ಆಕಾಶ ಅನಿ ಭೂಮಿಚೆ ಮಿಲನ್ ಜಲ್ಯಾರಿ ಸೂಕ್ ಮುಣ ಬುಕ್ಚಿನ ಕವಿ ಅಮರ್ ವಿಲ್ಪಿರೆಮಿ ಬಸಾನ್ ತಿಜಾ ಖಾತಿರ್ ರಸ್ಲೆಲ್ಲ ಹರಿಯೇಕ ಪೋದಾಂತ ಶಂಬರ್ ಶಕ್ಡ್ಯಾಗ್ ನ್ಯಾಯ ದಿಲ್ಲಿ ಶಾತಿ ತಿಜಿ ಅಶೆ ತಿಜೆ ವಿಷಯ ಹೊಗ್ಲಿಕ್ ಕೆಲ್ಲೆ ತಿತ್ಲೆ ಉಣೆ ಮುಣ ಮಕಾ ಭೋಗ್ತ ತೀ ಜಾವನ ಸಾ ಕುಂಗ್ಣಿ ಸಂಗೀತ್ ಮಾಯಾಚಾ ಉಸ್ಕ್ಯಾರ್ ಜಲ್ಮಲ್ಲಿ ಶ್ರೇಷ್ಠ ಗೌಪಿಂ ತಿಜಾ ಮಧುರ್ ಮೊವಾಳ್ ತಾಳ್ಯಾಂತ್ ಮೋತಿ ಅಂಗಣಾಂತ್ ಸಂತೋಷಿ ಕಿಟಾಳ ಫುಟೋನ್ ಎತ್ತ ಮನ ಸಮಂತ್ ದರ್ಯಾ ಗಾಜ ದೊಲೋನ್ ಎತ್ತ ತಿಜಾ ಕಲ್ತಿಕಾಯಕ್ ವರ್ತ್ಯಾ ಗುಣಾಕ್ ಕುಂಕಣಿ ಲೋಕಾಚಾ ಕಾಳಜಾನಿ ತಿನೆ ಮೋಗಾಸೋ ಜಾಗೋ ಗೆತ್ಲಾ ಅನಿ ತಿಸ್ ಜಾವನ ಸಾ ಸಬಾರ್ ಭಂಗ್ರಾಳಿ ಪದಾಂಗ್ ಗಾವುನ್ ದದೋಶಿ ಕೆಲ್ಲಿ ಮನೆಸ್ತೀನ್ ಜೋರಿನ್ ಗ್ರಾಶಿಯಾ ಉರ್ಫ್ ಮುಂಜೆ ಬಬಿತಾ ಡೆಸಾ ತುಮ್ಕಾ ಹ್ಯಾ ದೊರೆಮಿಫಾ ಕಾರ್ಯಾಕ್ ಮೊಗಾಸೋ ಸ್ವಾಗತ್
6: ಜೂಡ್ ತುಕಾಯಿ ಮೊಗಾಸೋ ನಮಸ್ಕಾರ
5: ಮನೆಸ್ತೀನ್ ಬಬಿತಾ ಡೆಸಾ ಕುಂಗ್ಣಿ ಸಂಸಾರಾನ್ ಪರ್ಜಳಲ್ಲೆ ನೆಕೆತ್ರ ಜಾವನ ಸಾ ತಿನ್ನ ಆಪಲ ಮಧುರ ತಳ್ಯಾನ್ ಗಾವನು ಸಬಾರ ಲೋಕಾಂಗ್ ದದುಶಿ ಕೇಲ ಚಿಂತನ ಸಗೋರಾನಿ ಬುಡೇಲ ಲಾಕ್ ನಕೆತ್ರ ಚಿಲಿಪಿಲಿ ಸುಕಣ್ಯಾನು ನೋರ ಮೆಳ್ಳೋ ಘಟಗಾರ್ ಮಳ್ಬಾರ್ ಸಂದ್ರೆ ಮುದೇಲ ಸಂಸಾರ ಬೋಂತಿಸೋ ಕೊಡಿಯಾಳ್ಚಾ ಸುತ್ತುರಾನ್ ಅಶೆ ಸಬಾರ್ ಸೂಪರ್ ಹಿಟ್ ಪೋದಾಂಗ್ ಐಲಾನ್ ತಿನ್ನ ದಿಲ್ಲ ದೆಣ್ಗೇಕ್ ತಿಕಾ ಮಾನನೆ ಗೌರವ ಫೌಜಲ ತಿನ್ನ ಕೊಂಕಣ್ ಕೊಗುಳ್ ವೆಲ್ಫಿರೆಂಬಿಬಸ್ ಥಂಚಾ ಸುರುವಿಲ ಕೌಳೆ ತಾವನು ತೆತ್ತೀಸ್ ಕೌಳೆ ಪುರ್ಯಾನ್ ಮುಂಜೆ ತೀಸಾನಿ ತೀನ್ ಕೌಳೆ ಪುರ್ಯಾನ್ ಘೈಲಾ ಸಂಗದಸ್ ದುನ್ಶಿ ಪೊಂದ್ರ ಸಂಗೀತ್ ಸಂಜಾನೆ ಸಂಗದಿಲ್ಲ ಸಂಗದಸ್ ಭಕ್ತಿಗೀತಾಚ ಕೌಳೆನಿ ಸಂಗದಿಲ್ಲ ತಿನ್ನ ದಿಲ್ಲ ವೌರ ಖಾತಿರ್ ಅಮಾರ್ ವಿಲ್ಪಿ ರೆಂಬಿಬಸ್ ಆನಿ ಯುನೈಟೆಡ್ ಯಂಗ್ಸ್ಟರ್ಸ್ ಯಾ ಪಂಗಡ ತಾವನು 1990 ಬಂಗ್ರಾಳೆ ಪದಕ್ ಫುಲಾಂ ಫಳಾನ್ ದೀವನು ಮಾನ್ ಕೆಲ 2012 ಕರ್ನಾಟಕ ಸಾಹಿತ್ಯ ಅಕಾಡೆಮಿ ತಾವನು ತಿಜೋ ವಾವುರ್ ಮಾನೂನ್ ಉಡಾಸಾಚಿ ಕಾಣಿನ್ ದೀವನು ಮಾನ್ ಪಟೇಲ 2012 ಗಲ್ಫ್ ವಾಯ್ಸ್ ಆಫ್ ಮ್ಯಾಂಗ್ಳೂರ್ ಆಚಾ ಸೆಮಿಫೈನಲ್ ಅಂತ ವರೇನರ್ ಜಾವನು ಸೇವಾ ದಿಲ್ಲಿ ಕೀರ್ತಿ ತಂಚಿ ಜಾಮನಸ ಸಂಗದಸ್ 2014 ಗಲ್ಫ್ ವಾಯ್ಸ್ ಆಫ್ ಮ್ಯಾಂಗ್ಳೂರ್ ಸೌತ್ಯ ಸ್ಪರ್ಧೆಯಂತ ಮಸ್ಕತಾನ್ ಸಲ್ಲ ಫೈನಲ್ ಅಂತ ವರೇನರ್ ಜಾವನ್ ತಿನ್ನ ವಾವೃದಿಲ್ಲ 2012 ಗಲ್ಫ್ ವಾಯ್ಸ್ ಆಫ್ ಮ್ಯಾಂಗ್ಳೂರ್ ಕುವೈಟ್ ಅನ್ಸಲ್ಲ ಸ್ಪರ್ಧೆಯಂತ ಸೆಮಿಫೈನಲ್ ಅಂತ ವರೇನರ್ ಜಾವನ್ ಅಪ್ಲಿ ಸೇವಾ ತಿನ್ನ ದಿಲ್ಲ ಸಂಗದಸ್ 2014 ಗಲ್ಫ್ ವಾಯ್ಸ್ ಆಫ್ ಮ್ಯಾಂಗ್ಳೂರ್ ಸೌತ್ಯ ಸ್ಪರ್ಧೆಯಂತ ಫೈನಲ್ ಅಂತ ಮಸ್ಕತ್ ಅನ್ಸಲ್ಲ ಸಂಗೀತ ಸ್ಪರ್ಧೆಯಂತ ವರೇನರ್ ಜಾವನು ತಿನ್ನ ವಾವೃದಿಲ್ಲ ಅಸಲಿ ಸಬಾರ್ ದೇನಿ ತಾಲೆಂತ ಆಸ್ಲೇಲಿ ಮಾನೆಸ್ತೀನ್ ಬಬಿತಾ ಡೇಸಾ ತುಮಕಾ ಸಕ್ಕಡ್ ಲೋಕಾಚಾ ತರ್ಫೇನ್ ಮೊಗಾಸೋ ಪರತ್ ಹಾಂ ಸ್ವಾಗತ್ ಮಾಗ್ತಾ ತುಮಚಾ ಬಾಳ್ಪಣಾ ವಿಷಯ ಆಮಚಾ ವೀಕ್ಷಕಾಂಗಿಲ್ಲೆ ಸಂಗ
6: ಮುಜ ಬಾಳ್ಪಣ ಹಾವೇನ್ ಚಪ್ಪು ಫಿರ್ ಗಜಿಂತ ಪಶಾರ್ ಕೆಲ್ಲೆ ಇನ್ಫೆಂಟ್ ಮ್ಯಾರೇಜಿಸ್ ಕಾಲಾನ್ ಶಿಕಾಬ್ ಜತಸ್ ಜೆರೋಜಾ ಅಂತ ಹಾಂ ಶಿಕಲ್ಲಿ ಅನಿ ಶಾರ್ಟ್ ಅಂಡ್ ಟೈಪಿಂಗ್ ಜಾಲೆ ಅಪರಂತ್ ಬಲ್ಮಟಾ ಹೆಬಿಕ್ ಅಂತ ಮುಜ ಸೆಕ್ರೆಟರಿಯಲ್ ಪ್ರಾಕ್ಟೀಸ್ ಅಲ್ಲಿ ಜಪ್ಪು ಅವ್ನು ಕ್ವಾಯರ್ ಅಂತ ಸಲ್ಲಿ ಅನಿ ಯೂತ್ ಮೀಟ್ ಅಂತಿ ಅವ್ನ ಸಕ್ರಿಯ ಪಾತ್ರ ಕಾಣ್ಗೆವನ ಸಲ್ಲಿ ಅಶೆ ಮುಜ ಬಾಳ್ಪೋಣ ಅವೇ ಜಪ್ಪು ಅಂತ ಪಶಾರ್ ಕೆಲ್ಲಿ
5: ತುಮ್ಕ ಈ ಸಂಗೀತ ಅಂತ ಊರ್ ಬಾಕಶಿ ಆಯ್ಲಿ
6: ಮುಜ ಅವ ಈ ಜೂಡ್ ಸಿಂಗರ್ ತಿ ಆಲ್ಟೋ ಸಿಂಗರ್ ತಲಿ ಅನಿ ಮುಜ ಬಾವಿ ಸಿಂಗರ್ लॅन्सी सिक्वेरा म्हणून आणि तो इविल पबाच्या ग्रुपांत असलो. म्हजी आवय कॉयरांत ऑल्टो सिंग करताली आणि ताच्या उपरांत कोंकणी नाटक सभेच्या सिंगींग कॉम्पिटिशनांत सक्रिय पात्र घेताली आणि मिना बाय उट्टूक तिने डुएट सिंग करताना मस्तू इणा मापण आयल्यान ती अशेंच आयकोनून तूं पदां आयकून ऑल्टो सिंग करताली आनी म्हजो भाव विल्फेर बिबसाच्या ग्रुपांत आसलो आनी ताणें विल्पबाच्या नायटान सिंग केला. फिफ्थ वॉल्यूम कॅसेटींत ताणें आनी विल्पबान एक डुएट सॉंग सिंग केला आनी ताच्या उपरांत ताच्या फुडारा खातीर तो गल्फाक पावलो. अशें म्हाका सिंगिंगात संगीतात उर्बा आयली.
5: तुमचे सगळे कुटामत संगीताचे दोन हांव चिंता.
6: म्हजी आवय सिंगर, म्हजो व्हडलो भाव आनी धाकटोय अप्रूप सिंग करतालो.
5: बरें, तुमकां कसलीं वजंत्रां इंस्ट्रुमेंट्स आमी म्हणटा खेळूंक तुमकां काही कळीत आसा?
6: हांव शिकल्लीं जूड म्हज्या 10-12 वर्सांच्या प्रायर फादर वॉल्टर अल्बकर ऑलवेट मनशनांत आसलो त्या दळा आनी 2-3 वर्सां हांव वायलीन शिकूंक गेलीं आनी ताच्या उपरांत तो ट्रान्सफर जावन रिट्रीट हावसाक गेलो आनी ताच्या उपरांत हांवें बंद केलो. ताच्या उपरांत परतून रिट्रीट हावसांत चार्ल्या बसलो, तो म्युझीक शिकयतालो आनी त्या दळे हांव गिटार शिकूंक गेल्ली पूण ते हांवें अर्ध्यारत बंद करचें पडलें. तशें दोनी शिकून वायलीन आनी गिटार शिकून कांय फायदो जावंक ना. मागीर हांव सिंगिंगांतच म्हजें
5: सर तुमी
6: गमन दिलें.
5: 1970 आनी 21 विल्पेबाची पहिली संगीताची सांज सादर झाली आनी त्या संगीताच्या सांजेक तुम्ही सोलोन वसून पाटी रडोवन आयिल्ली किर्त तुमची कितें गजाली
6: तुका कोणें सांगलें?
5: आमकां सगळी खबर मेळटा, आमकां आयकूंक मेळटा.
6: आमकां इगर्जेक या इस्कालाक या खंय वसचें जाल्यार विल्पेबाचें घर उतरणून तोसूंक घाल्लें. तशें विल्पेबाच्या घरा प्रॅक्टीस जाताना केदाळे हांव भायर रावून सॉंग्स आयकतालीं आनी 1971 फस्ट नायट जाताना म्हाका एक आशा भोगली विल्पेबाची नायट पळयचे म्हणून. देखून हांव सोलोनून तूं टावन हॉलाक गेलीं. थंय वेताना पुरा बांगलां बंद केल्ली, टिकेट पुरा सेल जावन तशें बांगला बांगलां बंद केल्लें पळोवन हांव रडून तूं पाटी आयली. त्या दाळा म्हाका 12 वर्सां प्राय
5: 12 वर्सांच्या प्रायर तुमकां तयली आशा
6: संगीताची आशा.
5: ताचे उपरांत रडून रडून तुमी कशें विल्पेबाच्या ग्रुपा जॉयन जाल्यात. भोव बरें. आनी सांगात आस 40 वर्सां आदी हांवें आयकलां जीप पुतणे लोक आशार पाशार जाताना बारी खुशी पावतलो खंय आनी तुमच्या घरांत बारी जोरान संगीत आयकताले म्हण हांवें खबर आयकलां. ही कितें गजाल कितें त्या दाळा काय चलतले तुमच्या घरा?
6: म्हळ्यार आमगेर संगीताचें वातावरण आसलें आनी म्हाका संगीत म्हळ्यार चड पिशें. घरा भितर रिगला तक्षण म्हजें सिंगींग सुरू जातालें. घरचें काम करतना आळ्यान ओडटना आनी इवन बाथरूमार न्हांवक वेतना हांव सगळो दीस सिंगर दिताले.
5: बाथरूम सिंगर
6: पूण सगळो दीस, पूण नेबर्जांक इरारय जाता या कलेय म्हणटीत म्हणून तें म्हज्या मतीन नातलें. मागीर अशेंत सिंगर नंत म्हजे दीस पाशार करताले.
5: बरें, हांवें सबार जाणांचे आयकलां बाथरुमान सिंग केल्ले व्हडले गावपी जाल्यात की सबार जाण, तशें तुमी तांतली एकली जावन आसा. बरें, हांगासर लाखो लोकांची काळजां जिकिल्लें पद आसा लाख नखेत्रां, उतरां आनी ताळो आसा अमर वेलफेर एम्बिबस.